नमस्कार, मी परणिका बुडस. आपण ऐकत आहात आकाशवाणी मराठी कार्यक्रम. निसर्गाचा सर्वात सुंदर ऋतू म्हणजे पावसाळा. सध्या सगळीकडे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि मातीचा सुगंध मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातो. हा ऋतू जसा सृष्टीला नवीन रूप देऊन जातो, तसाच आपल्या मनातही एक नवीन आशा आणि उत्साह निर्माण करतो. निसर्गाप्रमाणेच अनेक व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला असतात आणि आपल्या जीवनाला अर्थ देतात. त्यांच्या प्रेरणेतून जीवनाला नवीन दिशा मिळते. ह्याच अनुषंगाने ऐकूया एक प्रेरणादायी गीत. कवी वसंत बापट यांचे शब्द, वसंतराव देशपांडे यांचा अजरामर आवाज आणि ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी यांचं संगीत. ऐकूया हे गीत.

लोकमान्य टिळक ह्या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. 23 जुलै रोजी ह्या महान राष्ट्रपुरुषाची म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती.

0: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून स्वातंत्र्य लढ्यात सर्वसामान्यांना एकत्र आणण्याचे मोठे काम लोकमान्य टिळकांनी केले. त्यांनी सुरू केलेले गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव आज आपण मोठ्या उत्साहाने साजरे करतो. लोकांमध्ये देशभक्ती जगवण्यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि देशासाठी त्यांनी दिलेला त्याग आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. अशा या थोर राष्ट्रपुरुषाला म्हणजेच लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी परिवारातर्फे कोटी कोटी प्रणाम. श्रोते हो, लोकमान्य टिळकांनी ज्याप्रमाणे आपल्या कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणले, तसाच एक ऐतिहासिक आणि समृद्ध वारसा आपल्या इंदूर शहरालाही लाभला आहे. इंदूर शहरात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या अनेक संस्था आणि इमारती आहेत. त्यापैकी शासकीय ललित कला संस्थान इंदूर आणि देवळालीकर कला वेदिका इंदूरच्या कलाविश्वातील सर्वोच्च मानबिंदू आहेत. हे वर्ष शासकीय ललित कला संस्थान ह्याचे शताब्दी वर्ष. ह्या निमित्तानं दोन्ही वास्तूंचा गौरवशाली प्रवास आणि त्यांचा कलाविश्वातील अमूल्य इतिहास सांगायला आज आपल्यासोबत आहे प्रसिद्ध चित्रकार आणि देवळालीकर आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मनीष रत्नपारखे. श्री मनीष रत्नपारखे हे याच शासकीय ललित कला संस्थानाचे माजी विद्यार्थी आहेत. सर्किट प्लेट्सवरील रेषा आणि रेडीमेड वस्तूंचा वापर करून अत्यंत आधुनिक आणि पौराणिक विषयांवर एका वेगळ्याच दृष्टिकोनातून चित्रे काढणारे कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. 2003 प्रतिष्ठित राजा पुरस्कार विजेते मनीष रत्नपारखे आज आपल्याला या समृद्ध कला प्रवासाबद्दल सांगणार आहेत. चला तर मग ऐकूया ही मुलाखत.
1: नमस्कार, आकाशवाणी मराठी कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत आहे. शासकीय ललित कला संस्थान ह्याची स्थापना होऊन 100 होणार हा एक मोठा काळ आहे, तर सुरुवातीचा काळ कसा होता?
2: नमस्कार, मी मनीष रत्नपारखे या संस्थेतून शिकलेला एक विद्यार्थी आहे. मी या संस्थेत 1992 या साली ऍडमिशन घेतलंय. आणखीन 1999 माझं पीजी इथं कम्प्लीट झालेलं आहे. माझा अनुभव खूप छान आहे. म्हणजे जर म्हटलं जाईल तर या कॉलेजचे वाईफ इतके छान आहेत, इथे इतके छान आर्टिस्ट शिकून गेले, त्यांचे सुद्धा वाईफ इथे आता आजही आम्हाला अनुभव होतात. कधी कधी वाटतं की ते कुठेतरी आमच्या इर्दगिर्दच आहे. सुरुवातीचे जर आपण गोष्टी केल्या तर 1927 या साली या संस्थानाची नीव श्री दत्तात्रय दामोदर देवळालीकर यांनी ठेवली. पाहिलं जाईल तर कसं आहे की होलकर महाराज यांनी देवळालीकर साहेबांना हे सांगितलं की भैया तुम्हाला मी ग्रॅज्युएशनसाठी मुंबई जे जे स्कूल ऑफ आर्टला ऍडमिशनसाठी मी तुम्हाला पाठवतोय, आणखी तुम्ही तिथं स्नातक करा. आणखी स्नातक झाल्यानंतर एक दिवशी होलकर महाराजांची भेट देवळालीकर साहेबांची फडके स्टुडिओला झाली. तेव्हा त्यांनी हे म्हटलं की तुम्ही इंदौरला का नाही येते, की तिथे आपण एक इंदौर स्कूल आर्ट स्कूल जसं काहीतरी सुरू करू. या प्रपोजलला देवळालीकर साहेबांनी एक्सेप्ट केलं. आणखीन ते आले. आणखी इथे 1927 पहिलं आर्ट स्कूल इंदौरचं ते मराठी मिडल शाळेच्या पहिल्या मजल्यावर सुरू केलं. काही दिवस तिथे चाललं हे स्कूल. त्यानंतर जी आता गॅलरी आहे देवळालीकर कला वेदिका, ती गॅलरी म्हणजे पहिले नररत्न मंदिर होती, एक म्युझियम होती. मग देवळालीकर साहेबांना शासनाने ती दिली. तिथे काही वर्ष त्यांनी कॉलेज चालवलं. मग त्याच्या मागे एक मिडल स्कूलची बिल्डिंग आहे, त्याच्या फर्स्ट फ्लोअरला फाईन आर्ट्स कॉलेज लागायला लागलं. ते बरेच वर्ष लागलं. आत्ताच काही 15 ते तिथे होतं. फाईन आर्ट्स कॉलेजला बालभवन म्हणून एक बिल्डिंग 78 दिली गेली. आणखी तिथे आज कॉलेज रन होत आहे. पुढल्या वर्षी कॉलेज 100 पूर्ण करते. त्यासाठी मला हेच म्हणायचं आहे की आम्ही एक इथले ॲल्युमिनाय स्टुडंट जेवढे होते ते एकदा एकत्र झाले. आणखी आम्ही एक संस्था निर्माण केली, देवळालीकर आर्ट फाउंडेशन. देवळालीकर आर्ट फाउंडेशनमध्ये सगळे

0: डेडिकेटेड स्टूडेंट्स आहेत जे इथांना शिकून गेलेले, त्या लोकांचा फक्त एकच प्रयत्न आहे की आमच्या कॉलेजला एक पृथक बिल्डिंग हवी, दुसरं आम्हाला वेल डिझाईन बिल्डिंग हवी, कारण की आर्ट कॉलेज म्हणजे बाकी कॉलेजेसपेक्षा एक क्लासरूम म्हणून चालत नाही, त्याला एक विशेष व्यवस्था, स्टुडिओ लागतात, त्याला प्रॉपर लाईट्स लागतात, त्याला प्रॉपर मॉडेल्स, आणखी प्रॉपर स्टडी मटेरियल लागतं, त्याला एन्व्हायरमेंट लागतं का की फक्त या कॉलेजची एक खासियत आहे की फक्त क्लासरूमच्या आत नाही बल्कि बाहेरही लागतं. काही वेळेस स्टुडंट्स नेचर स्टडी करतात, काही वेळेस लँडस्केप करतात, काही वेळेस सिटीस्केप करतात. या सगळ्या स्टडीसाठी स्टुडंट्सला खूप गरजेचं असतं की त्यांना एक प्रॉपर बिल्डिंग आहे. फक्त एक आर्ट कॉलेज म्हणजे व्हिज्युअल आर्ट सिटी नाही, बल्कि काही कला आहे, संगीत, नृत्य, नाटक या सगळ्यांनाही वाव मिळो म्हणून एक संस्था निर्माण केली. आणि त्या संस्थेच्या तहत आम्ही जितकी आत्ता प्रदर्शनी करतोय त्या प्रदर्शनीत आम्ही कविता पाठ ठेवलं होतो अशोकजींचा, अशोक वाजपेयींचा. त्याच्यानंतरची जी प्रदर्शनी आम्ही प्रदर्शनी केली पहिल्यांदा पाची कॉलेजेस जे मध्य प्रदेश आहे त्यांच्या स्टुडंटशी, हे पहिल्यांदाच झाली. त्यानंतर त्यांना इतका आनंद झाला की त्यांना असं वाटलं की हे नेहमी का नाही होऊ शकत. आम्ही त्यांना अश्युअर केलं की आम्ही दरवर्षी असंच आयोजन तुमच्यासाठी करणार आहे. त्या आयोजनमध्ये आम्ही पहिल्या दिवशी एक आमच्याच कॉलेजवर श्रीराम जोग अभिनेत अंखे दिलीप लोकरे यांनी केलेली एक सिनेमा फाईन आर्ट्स कॉलेजवर, ती आम्ही प्रदर्शन केलं. त्याचं दुसऱ्या दिवशी आम्ही अमृता शेरगिल या विषयावर एक कथाकथन ठेवलं होतं. तिसऱ्या दिवशी प्रल्हाद सिंग टिपाणिया जे लोकगायक आहे पद्मश्री, ते अंखे त्यांच्या मुलांनी गायन प्रस्तुत केलं. चौथ्या दिवशी इथले एक प्रिन्सिपल होते अरुण मुरुणे साहेब, त्यांनी सतार वादन केलं. खूप सुंदर आयोजन होतं. आम्ही असंच आयोजन नेहमीच करत राहणार आहे. आणखी आम्ही एक आयोजनचे कॅलेंडरही केले. त्या कॅलेंडर अनुरूप आम्ही वेगळ्या वेगळ्या टायमाला, जसं 18 तारखेला 18 एप्रिल देवललिका साहेबांचा वाढदिवस असतो त्यापासून सुरुवात करून आम्ही जे इथले डेडिकेट टीचर होते त्यांच्या वाढदिवसावरही, जसं 14 ऑगस्ट आहे सक्सेना साहेबांचा वाढदिवस आहे त्या दिवशी आम्ही छोटा एक्झिबिशन कॅम्प करू, असं काही सारी योजना आमच्या आहे. त्यासाठी एक आम्ही कमिटी गठीत केली आहे जो 100 वर्षाच्या आयोजनाला पूर्ण करेल. त्यात आमची मन इच्छा अशी आहे की पूर्ण शहर एक कलावितिका म्हणून जर कन्वर्ट होऊन जाईल तर बिलकुल छान आहे. एवढा छान आयोजन आम्हाला साजरा करायचा आहे. पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही खूप त्यांना मदत मिळेल यासाठी मी पर्सनली अपील करतो देवललिका आर्ट फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून की कमीत कमी सगळे लोक पुढे यावे आणि या 100 वर्षांच्या आयोजनात सहभागी होऊन याला पूर्ण आहुती द्यावी.
1: अरे वा, आपण खूप छान काम करताय आणि यासाठी आपल्याला साधुवाद,
0: धन्यवाद.
1: एक विद्यार्थी म्हणून कलावितिका बरोबरचा आपला प्रवास, तेव्हाची शिक्षण पद्धती, तिथलं वातावरण, तुम्हाला शिकवणारे गुरुजन, याबद्दल आम्हाला सांगा.
0: खूप छान प्रश्न आहे. गुरुजन आमचे इतके छान होते की जेव्हा मी ऍडमिशन घेतलं तर मी एक खरं सांगेन की मला असं वाटत होतं की मला सगळं येत आहे. पण जेव्हा माझा पहिला दिवस होता आणखी माझे टीचर प्रकाश घाटले त्यांनी सांगितलं की एक कोणत्या तरी विषयावर 5 आकृतीवाला एक कंपोजिशन करायचं आहे, तेव्हा माझे हातपाय कापत होते. आणखी मला वाटत होतं की आतापर्यंत मी जे आर्ट करत होतो ते मला काय येत आहे. तेव्हा त्यांनी मला म्हटलं की घाबरू नको, तो शिकायलाच आलाय. आणखी आम्हाला असेच रॉ मुलं हवे, ज्यांना मुलं मुली हवे ज्यांना की येत नाही, म्हणूनच तर आम्ही हे कॉलेज चालवतोय. त्यांचं एवढं कॉन्फिडन्स बघून आम्हाला खूप छान वाटलं. त्यांचं नेहमीच आम्हाला इतकं सपोर्ट होतं, पर्सनली ते खूप गाईड करायचे प्रत्येक पावलाला. आम्हाला त्यांनी खूप मार्गदर्शन दिले. टेक्निकली त्यांनी जे आम्हाला शिकवलंय ते खूप अद्भुत आहे. त्यांनी आम्हाला हे सांगितलं की फक्त तुम्ही कॉलेजमध्ये नका राहू, बाहेर जितक्या ऍक्टिव्हिटी होतात तितक्या जा, तुम्ही तिकडे पहा, एक्झिबिशन्स पहा, लोकांची भेटा, आर्टिस्टची गोष्टी करा. मग त्यानंतर ते लोक काय म्हणतील त्यावरनं तुम्हाला कळेल की ऍक्च्युली आर्ट काय. फक्त कॉलेजच्या 4 दिवारीमध्ये राहून तुमचा उद्भव नाही होणार आहे हे त्यांचं सांगणं होतं. आणखी आज काही आमचे टीचर्स आमच्या बरोबर नाही आहे, पण त्यांचे आशीर्वाद आणखी त्यांची शिकवणी आजही आम्ही आमच्या बरोबर घेऊन चालतोय. आम्ही पुढल्या पिढीलाही हे सांगतो की आमच्याजवळ एवढे छान टीचर्स होते. मला हेच म्हणणं आहे की पहिले स्टुडंट होते देवललिका साहेबांचे एन एस बेंद्रे, नारायण श्रीधर बेंद्रे यांनी बरोडा स्कूल MS युनिव्हर्सिटीची नीव ठेवली. असे काही स्टुडंट्स राहिले त्यांना निघालेले ज्यांनी पूर्ण विश्वामध्ये आपलं नाव केलंय, एम एस जोशी, जी के पंडित, चंचाळकर साहेब, अखिलेश वर्मा, असे बरेच नावे मी घेऊ शकतो ज्यांनी पूर्ण विश्वामध्ये आपल्या आर्टचा डंका वाजवलाय. व्हिज्युअल आर्ट म्हणून या शाळेची एक खूप मोठी खासियत आहे की कोणत्याही शिक्षकाने आपली विधी कोणी स्टुडंट्सवर थोपली नाही आहे. आज जेव्हा पाहायला जातो आम्ही की जेव्हा आर्टिस्ट काम करतो तेव्हा हे माहिती पडतंय की अरे वा याचं काम आहे, त्याचं काम आहे, हे वेगळं वेगळं दिसून येतं. असं बिलकुल नाही आहे की देवलालीकर साहेबांनी इम्प्रेशनिस्ट होते या क्लासिकल डेकोरेटिव्ह आर्ट होती त्यांची, तर असं कोणावर खूप इम्प्रेशन नाही आहे. त्यांनी कधी हे नाही म्हटलं की तुम्हाला हे सगळं करायला हवं. इंदौर स्कूलला एक छान आणखीन झालं की त्यांचं जिथे देवलालीकर साहेब बरोबर जे जितकेही टीचर्स आले तेही हायली डेडिकेटेड टीचर्स होते. म्हणजे मसलन मी नाव घेईन, सक्सेना साहेब, रेगे साहेब, जी के पंडित, किरकिरे साहेब, आणखीन काही सारे टीचर्स होते ज्यांनी या संस्थानाला संस्थान केलं. इवन मला हे म्हणायला खूप खूप बरं वाटतंय की जेव्हा इथे परीक्षा होत नव्हती, जे जे कॉलेजून अफिलिएशन होता, तेव्हा देवलालीकर साहेबांचे आपले एफर्ट्स होते की आपल्या खिसाचे पैसे देऊन त्यांनी स्टुडंट्सला परीक्षा द्यायला मुंबईला नेलेलं आहे. त्याचकरता त्यांना शतशत नमन आहे. तसेच सगळे टीचर राहिले, सो मच डेडिकेटेड टीचर. 99 वर्षानंतर पहिल्यांदा एक अलुमनाई मीट आम्ही साजरा केली. त्यात जवळजवळ 400 स्टुडंट आले होते 1960 ते 2025 पर्यंतचे. आम्ही सगळ्यांचा डाटा कलेक्ट केला, सगळ्यांना कॉल केला, आणखी सगळ्यांना सादर आमंत्रित करून एक 100 वर्षाची कमिटी आम्ही त्या दरम्यान गठीत केली.
1: खूप छान. या संस्थेला इतकी सुदीर्घ परंपरा लाभलेली आहे आणि ही परंपरा अशीच पुढे वाढत राहो ही सदिच्छा माझी आहे. सध्या काळात सोशल मीडियाचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात दिसतो, तसंच कला क्षेत्रातही आहे, तर हा जो बदल आहे यावर आपलं काय मत आहे?
0: बिलकुल ठीक आहे. सोशल मीडियाचा प्रभाव कलेवर आहे, त्यात जर असं आपण विचार केलं की त्यात छानही आहे आणि वाईटही आहे. छान असं आहे की पहिले कोणाचे चित्र बघायला जर मला नंदलाल बोसचे चित्र बघायचे तर मला कदाचित शांतिनिकेतनला जायला पाहिजे, पण सोशल मीडियामुळे मला इथे घरी बसल्या मला ते सगळं उपलब्ध आहे. देशाचे या विश्वचे कोणत्याही चित्रकाराचे चित्र आम्ही घरी बसल्या पाहू शकतो. पण त्याचा विपरीत प्रभाव म्हणजे कसा आहे की आमच्या इथे कलाची शिक्षा म्हणजे रियाज, त्यावरनं त्याला संपूर्णता कडे तो जातो. ज्या विद्यार्थीने हे मान्य केले की मी सतत विद्यार्थी आहे तो कोणत्या तरी मुकामाला पोहोचतो. जसं जेवढं शिक्षणाकडे जेवढं रियाजकडे स्टुडंट लक्ष देईल तेवढंच छान आहे. सोशल मीडियाने एक गडबड हे केली की सगळ्यांच्या हातात आता मोबाईल आहे, ते एक भस्मासूर सारखं आहे. भस्मासूर का म्हणतो त्याच्या मागे एक लॉजिक आहे, कारण काय आता सगळ्यांना शॉर्टकट हवंय, कोणालाही वेळ द्यायचा नाही आहे, कोणालाही रातोरात आम्हाला प्रसिद्धी व्हावी, आणि त्या प्रसिद्धीचे काही महिने नाही जोपर्यंत आपण त्या गुरु शिष्य परंपरेत नाही काम करत. दिगर सब्जेक्ट मध्ये तुम्ही पाहिल तर मनुष्य आपली ग्रॅज्युएशन किंवा पीजी केल्यानंतर इंटर्नशिप करतो. आर्ट क्षेत्रात तसं इंटर्नशिप कोणी नाही करत. जेव्हा की मला तरी वाटतं की हे खूप गरजेचं आहे की हे सिलेबस मध्ये ऍड करून द्यायला हवं की तोवरपर्यंत तुम्हाला डिग्री नाही मिळणार, तोवरपर्यंत तुम्ही इंटर्नशिप क्लिअर करत नाही. कोणत्या तरी आर्टिस्टच्या हाताखाली कमीत कमी 5 वर्ष काम केलं पाहिजे असं पहिले होत होतं. आणखी आत्ताही काही इन्स्टिट्यूट असे ते स्कॉलरशिप देतात स्टुडंट्सला, आणखी तिथे मोठ्या लोकांना बरोबर काम करता येतं. जसं मी आज उदाहरण तर सांगेन की आमचे शशिकांत मुंडी जे आमचे प्रिन्सिपल होते त्यांनी शंकू चौधरी आणखीन श्रीराम सुथार यांच्या अंडरमध्ये काम केलं, आणखी खूप छान ते मोल्डिंग कास्टिंग शिकले होते. मी हेच म्हणेन की आमचा अनुभव खूप छान आहे. मला खूप भरूनही येतं, आणखी प्राऊड वाटतं की मी या संस्थेचा स्टुडंट होतो. मी आणखी माझी पत्नी दोघेही या संस्थेच्या स्टुडंट होतो.
1: अरे वा. देवलालीकर कलावेदिका संस्थेशी तुमचं नातं आधी एक विद्यार्थी म्हणून आणि आता कार्यकारिणी सदस्य म्हणजेच अध्यक्ष म्हणून खूप जुनं आहे. या प्रदीर्घ प्रवासात तुमच्या अनेक आठवणी तयार झाल्याच असतील, त्यापैकी तुमची कधीही न विसरता येणारी एखादी खास आठवण आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्कीच आवडेल.
0: बिलकुल, मला सांगायला खूप छान वाटेल. माझं कॉलेजचं पहिलंच वर्ष होतं, तेव्हा आम्ही एक डिसाईड केलं की काहीतरी असं करावं ज्याने पूर्ण शहराला जोडून घ्यावं. त्यासाठी काय करावं?

0: इतकं छान आकार होतो की मुंडे साहेबांनी त्याच्यात एक खूप छान चेहरा उकेरून काढला होता, त्याला फ्लोरोसेंट कलर दिले होते. सगळ्या टीचर्सची सहभागी होती मॅनेजमेंटमध्ये सगळ्यामध्ये, आणखी आम्ही खूप छान त्याला साजरा केला.
1: देवळालीकर कला वेथिका आणि शासकीय ललित कला संस्थान हे गौरवपूर्ण संस्था आहे इंदूरसाठी. या संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला या संस्थेबद्दलची माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. आता आपण ऐकली श्री मनीष रत्न पारखे यांची माहितीपूर्ण मुलाखत. श्रोते हो, आत्ता थोडं भक्तिरंगात रंगून जाऊया. विठ्ठलाच्या ओढीने गायलेलं, सर्वांचं लाडकं आणि मनाला शांतता देणारं एक अतिशय सुंदर गीत आता आपण ऐकूया. शब्द आहे संत एकनाथ यांचे, स्वर पंडित भीमसेन जोशी आणि संगीत राम फाटक यांचं. ऐकूया हे गीत.

श्रुते हो, विठ्ठलाचे हे सुंदर नामस्मरण करत असतानाच आठवलं की येत्या 25 जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. या पवित्र दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात असे मानले जाते आणि इथूनच आपल्याकडे पवित्र चातुर्मासाला सुरुवात होते. हा काळ भक्ती, साधना, उपवास, संयम आणि आत्मिक शांततेचा असतो. विठ्ठल माऊलीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांतता आणि समृद्धी येऊ हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. आपण सर्वांना देवशयनी एकादशीच्या अग्रिम शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर विषयासह. आजच्या कार्यक्रमाबद्दल आपले अभिप्राय नक्की कळवा. पत्ता आहे केंद्र निदेशक मालवा हाऊस, रेसिडेन्सी एरिया, इंदूर, पिनकोड 452001. आता मी पर्णिका बुढस आपला निरोप घेते. नमस्कार.